सचे तेरे खंड सचे ब्रह्मंड सचे तेरे लो सचे आकार सचे तेरे करने सर विचार सचा तेरा मन सचा देवा सचा तेरा हुक्म सचा फरमा सचा तेरा कर्म सचा निशान।